0: सुंदर वसुदेव काही जाय मातांता चिंता पड्यो धर्म इजून व्यवहार काची जाची एक एक नाशियो
1: साजन वेद समस्तदा जो गाए मामरो नमस्कारायो मन वस कविता प्रसन्न मनले संक्षेपी भारतयो विद्या

0: ಹಾರ್ದಿಕ್ ನಿಮಂತ್ರಣ.
1: ದುಲ್ಖಾ ಜಿಲ್ಲಾ ಗೌರಿಸಂಗರ್ ಗೌಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 8 ಖಾರೆ ನಿವಾಸಿ ಸ್ತ್ರೀಮಾಯಾ ತಾಮಂಗ್ ಖ್ಯುಂಗ್ಬಾಕು ಯೋಯಿ ಮಿತಿ 2083 ಅಸೋಚ 5 ಗತೆ 66 ವರ್ಷಕ್ಕೆ ಉಮೇರ್ ಮಾಡ ನಿಧಾನಲೆ ಹಾಮಿ ಅತ್ಯಂತ ಮರ್ಮಾಹಿತ ಎಸ್ ದುಃಖದ ಗಡಿಮ ದೀಪಾಂಗತ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಚಿರ ಶಾಂತಿ ಕಾಮನಾ ಗರ್ದ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ವ್ಯಕ್ತ ಗರ್ದಛ. ಸಾಥೈ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಮಹಾಯಾನ ಪರಂಪರಾ ಅನುಸಾರ ಗರಿನೆ 21 ಪುಣ್ಯತಿಥಿ ಘೇವಾ ತ್ರಿರತ್ನ ಕುಂಜೋ ಸುಮಲೈ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗರ್ದ ಸಂಗೆ ಹೋಬ ಮೆಗು ಸಿಂಘಾಮ ಪುಗೋಸ್ ಚೆರಿಶಿಲೆ ಸಹಯೋಗ ಗರೋಸ್ ರ ಗುರುಪದ್ಮ ಸಂಭವಲೆ ಶಕ್ತಿ ದಿಯೋಸ್ ಭನಿ ಗರಿನೆ ಘೇವಾ ಲಾಮಾ ಗುರುಹರುಕೊ ಬಹುಲಿಬಾಟ ಘೇವಾ ಸಂಪನ್ನ ಹುನೆ ಹುದಾ ಸಂಪೂರ್ಣ ಮಿತ್ರಹರುಲೈ ನಿಮಂತ್ರಣ ಪಠಾಯಿಸಕೆಗೊ ಛ. ಯದಿ ನಿಮಂತ್ರಣ ಪ್ರಾಪ್ತ ನಭಯಮ ಯಸೈ ಸೂಚನಾಲೈ ಆಧಾರ ಮಾನಿ ಆಫಂತ ಜನ ಇಷ್ಟ ಮಿತ್ರ ಕುಲ ಕುಟುಂಬ ಭಾಯಿ ಬಂಧು ನಾತಾದಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಉಪಸ್ಥಿತ ಭೈ ಮಾನಿ ಮೊಲಾಮ್ರಾ ಶೋಕ್ ಪ್ರಸಾದ ಗ್ರಹಣ ಗರ್ನಕೋ ಲಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ್ ನಿಮಂತ್ರಣ ಗರ್ದಛ.
0: श्रीमान लक्ष्मण तामाङ छुङबा जेठानी बिममाया तामाङ छोरा बुहारीहरू बुद्धिमान तामाङ रत्न तामाङ यमबहादुर तामाङ धर्मेन्द्र तामाङ धनलक्ष्य तामाङ आशा तामाङ विनिता तामाङ छोरी ज्वाईहरू सुकुमाया तामाङ मानबहादुर गुरुङ अनुपा तामाङ नारायण तामाङ लक्ष्मी तामाङ श्रीमाया तामाङ चन्द्रकुमार स्यान्तन निर्माया तामाङ विश्व तामाङ नाता नातिनाहरू अस्मिता गुरुङ रेस्मिता गुरुङ सौरात गुरुङ रवि तमाङ नुर्बु तमाङ लगायत सम्पूर्ण ठुङ्बा परिवार गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा. घेवा हुने मिति 2083 साल असोज 24 गते सुरु भई 25 गते सम्पन्न. घेवा हुने स्थान आफ्नै निजी निवास गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा. थप जानकारीको लागि सम्पर्क मोबाइल नम्बर 9848 86 76 60.
2: डेंगु रोग लामखुट्टेको टोकाईबाट सर्ने रोग हो. यस रोगका लक्षणहरू निम्न हुन सक्छन्:
3: अचानक उच्च ज्वरो आउनु, टाउको दुख्नु, आँखाको पछाडिपट्टिको भागमा दुख्नु, हाड जोर्नी तथा मांसपेशी दुख्नु, वाकवाकी लाग्नु, बान्ता हुनु, शरीरमा बिमिरा आउनु.
2: डेंगु रोग

0: Namaste. Also von den Pferden aber, meine Pferde Budi, meine Mutter Dunkiri, bitte da alle zusammen mal ein Bad für die Basilone. Mein Vater ist kostüm, hat mich schon wieder gar so eine Matte rago. Kostüm mal eine Postiga. Meine Budi. Budi wunder ist alle. Oh, darling, I love you. My Sato Putlo flying after see you. Amari Bujana, Tale, the Hare Sato Putlo Urza Banaga. Eh, Mary Pran, Perry, Mola, Maya, Gori, Kim Lai, Samji, Ipo, Gema, Pitra, Chinato. Bad Wanda, Boy, Mala, Timro, Lakso, Bora. Adi, Rat, me, Boy, Pony, Lurde, I ain't Gora. दोगा खोला ना पोस्टिंग है अमान दोगा खोला ना ओ बैठ जारो कच्ची सारो अच्छी चीज़ हो दोगा खोला ना पोस्टिंग है अमान दोगा खोला ना बैठ जारो कच्ची सारो मरने लायो
1: क्यों
0: आज
1: मैं
0: दोगा खोलते हो दिनो एक दिन आई ना दूसरी आई ना चलिए माते बचा कच्ची दोगना सही को खूब कर जोल मैले खाको कोदोको झोली तिमीलाई के भयो न गर्यो गफ गफ गर्दै जाँदा दुई चार बोतल गयो दुख सुखको कुरा गर्दा आज रातो भयो
1: तिम्रो खुसी चल्छ यहाँ खोल्दिन भनेपछि खोल्दै खोल्दिन के सोचेछौ तिमीले मलाई